0: गोविंद बाटे हो आपण ऐकलात. यांना व्हायोलिन साथ केली होती पी नारायणन यांनी आणि मृदुंगम साथ होती ए एल नाथ यांची. याबरोबरच कर्नाटक शैलीतील शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. नादब्रह्म हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवरून. तसंच हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
2: श्रोतो, योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
3: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
2: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
3: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मत? प्रॉमिस करा.
4: येस, प्रॉमिस.
2: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
3: रविवार दिनांक 21 जूनला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओ

टीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप यासहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजतात. श्रोते ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. ठीक 3 वाजता

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून त्याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
0: कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विविध कामांच्या कोनशिलेचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज करण्यात आलं. मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा या विकास आराखड्यात समावेश आहे. अंबाबाई मंदिर कॉरिडॉरच्या माध्यमातून विकासही आणि वारसाही ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात असल्याचं अमित शहा यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, केदारनाथ, बद्रीनाथ आणि सोमनाथ मंदिरांच्या विकासाची कामं झाल्याचा उल्लेख अमित शहा यांनी यावेळी केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि अन्य मंत्री तसंच अधिकारी उपस्थित होते. दरम्यान तत्पूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक अंबाबाईचं दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात

44,90,00,000 रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून मूळ मंदिराचं जतन संवर्धन आणि दुरुस्ती या कामांचा यात समावेश आहे. मंदिराचं पुरातन वैभव आणि भव्यता जपण्यासाठी सभोवतालच्या 41 लहान मोठ्या मंदिरांचे संवर्धन, नगर प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण आणि मंदिर परिसर विकासाची कामंही हाती घेण्यात येणार आहेत. उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. येत्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळानं 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. राज्यातल्या कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल असं त्यांनी सांगितलं. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यात विविध ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि इतर 7 आरोपीची विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्ण भिस्त माफीचा साक्षीदार झालेला पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या झाली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलिसांनी केला, नंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं. मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज दुसऱ्या दिवशीही सुरू असून बेस्टच्या ताफ्यातल्या 2,766 गाड्यांपैकी केवळ 4 गाड्या रस्त्यावर धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बेस्ट बस उपलब्ध नसल्यानं प्रवाशांना टॅक्सी, ऑटोरिक्षा आणि इतर वाहनांचा पर्याय अवलंबावा लागत आहे. बेस्ट संपाची कल्पना नसल्यामुळे अनेक प्रवासी काल बस थांब्यावर ताटकळत उभे होते, मात्र आज संपाची कल्पना असल्यामुळे प्रवासी इतर पर्यायाकडे वळल्याचं दिसलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं बफर साठा योजनेअंतर्गत नाफेड NCCEF मार्फत खरेदी होत असलेल्या कांद्याला पुन्हा एकदा दर वाढवून दिले आहेत. 80 रुपयांची वाढ क्विंटलमागे करण्यात आली असून गेल्या 40 दिवसात तिसऱ्यांदा दर वाढवून दिले आहेत. एकूण 495 रुपये दर मिळाला असून आजपासून हा दर लागू असेल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील MA चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 19 षटकात 4 गडी बाद 99 धावा झाल्या होत्या. विदर्भातल्या शिक्षक चळवळीतले प्रभावी संघटक, माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक BT देशमुख यांचं काल निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशमुख यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्यानं संघर्ष केला. प्राध्यापक आणि शिक्षक नेते म्हणून उच्च शिक्षण क्षेत्रातल्या अनेक महत्वाच्या

प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली.

0: मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 19 षटकात 4 गडी बाद 99 धावा झाल्या होत्या. विदर्भातल्या शिक्षक चळवळीतले प्रभावी संघटक, माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं काल निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशमुख यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्यानं संघर्ष केला. प्राध्यापक आणि शिक्षक नेते म्हणून उच्च शिक्षण क्षेत्रातल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445.97 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 39 सेकंद झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम श्रोते हो आता इथेच संपवित आहोत. आज अस्मिता वाहिनीची दुसरी सभा दुपारी 3:55 सुरू होणार आहे, तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत दुपारी 3:55. तोपर्यंत AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. पुन्हा भेटूया 3:55 अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम युववाणी.

0: युववाणी कार्यक्रमात आज ऐकूया जागतिक योग दिनानिमित्त युवा योग शिक्षक कुणाल महाजन यांच्याशी ज्ञानेश्वर बोबडे यांनी केलेल्या गप्पा. निवेदन आहे दर्शन गुजराती नेहा पवार यांचं. सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. ही जळगाव केंद्राची निर्मिती आहे. तर हा विशेष कार्यक्रम
1: योग का मतलब है जोडना, मोह को मन से तोड़ना,
2: मानव को प्रकृति से जोड़ना, चित्त की वृत्तियों को सिकोड़ना.
1: बस इतनी सी बात लोगों को समझाएं, आओ हम सब मिलकर योग दिवस मनाएं.
2: इसमें ना कोई खर्चा, ना कोई और दिखावा है, स्वस्थ से बस इतना ही बढ़ावा है.
1: लेकर चटाई हम सब धरती पर बैठ जाएं, आओ हम सब मिलकर योग दिवस मनाएं.
2: नमस्कार, गुड इवनिंग मित्रांनो, मी नेहा
1: आणि मी तुमचा मित्र दर्शन आजच्या आपल्या युवावाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो.
2: मित्रांनो, योगाचा प्रसार हल्ली देशभरातच नव्हे तर जगभरात होतोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
1: संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर 2014 मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. आणि मित्रांनो, 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन हा केवळ भारतातच नव्हे तर जगभर साजरा करण्यात आला आणि तिथून पुढे तो जगभर साजरा केला जातोय.
2: तर मित्रांनो, याच आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आज आपण भरपूर चर्चा करणार आहोत, पण त्याआधी मला दर्शनला ना काहीतरी विचारायचंय.
1: बोल ना, विचार.
2: जागतिक योग दिवस आहे बरोबर, जगभर योग दिवस साजरा आहे.
1: हो.
2: प्रत्यक्ष योग, प्राणायाम, व्यायाम करून लोक हा दिवस साजरा करतायत.
1: हो.
2: मग आपला काय विचार आहे महाशय?
1: आपला? मी तर जाणार आहे माझ्या घरासमोरच्या उद्यानात.
2: कशासाठी रे?
1: कशासाठी म्हणजे, अगं तिथे पण योग दिन साजरा करतो ना आम्ही. पहाटे आम्ही सगळे एकत्र येतो आणि सामूहिक योगासन प्राणायाम करतो.
2: अरे वा. आणि मग?
1: मग काय, ते झालं की छान पैकी तिथे आम्ही नाश्त्याची सोय केलेली असते, तिथे नाश्ता करतो आणि मग मी आणि जवळपास सगळेच आपापल्या घरी जातात.
2: वा, किती छान. आणि मग रे, दुसऱ्या दिवशी काय?
1: दुसऱ्या दिवशी काय, रोज रोज एवढ्या सगळ्या लोकांना नाश्ता देणं परवडेल का? आणि असंही योग दिन 21 जून ला असतो, दररोज नाही. कळत नाही तुला काही? नाही
2: हो, ते पण आहे म्हणा.
1: मग
2: म्हणजे हे थेट पुढच्या 21 जून लाच? मग
1: बरोबर. म्हणजे काय, दरवर्षी योग दिवस साजरा करतो आम्ही.
2: वा, हो ना, किती छान. पण दररोज योग करायला नाही का रे जमत तुला? मित्रांनो, असा कुठला पाहिजे नाही का याला, रोज व्यायाम करण्याची बोंब. आणि 21 जून ला मात्र तिथे हजर. का? तर नंतर नाश्ता मिळतो ना. अरे लाज कशी वाटत नाही रे तुला? स्वतःची काळजी घ्यावीशी सुद्धा वाटत नाही, इतका कंटाळा.
1: घेतो मी काळजी, घेतो आणि व्यायाम पण करतो. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, एक आसन प्रामाणिकपणे केलं आणि व्यवस्थित केलं ना की कोणतंच आसन करायची गरज पडत नाही.
2: हो का?
1: मग
2: कोणतं रे?
1: शवासन, जे मी पूर्ण मन लावून करतो.
2: हो ना, शहाण्या. व्यायाम करायला नको त्याला. अरे सगळे लोक करतात, स्वतःची काळजी घेतात, त्यांना काय वेळ लागलाय का?
1: एक मिनिट थांब, एक मिनिट थांब, सगळं सांगतो. मित्रांनो, ही काही शांत बसणार नाही, आपण ऐकूया एक छानसं गाणं.
2: तर चांगला चोप दिला पाहिजे, व्यायाम करायला नको त्याला.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: दर्शन, तर मग मला असं वाटतं की आज जी आपल्याला योग विषयी माहिती मिळणार आहे ना, त्याला आपण सुरुवात केली पाहिजे.
0: नक्कीच मित्रांनो, योग म्हणजे काय, योगासन करण्याची पद्धत, त्याचे फायदे, या सर्व गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत योग शिक्षक कुणाल महाजन यांच्याकडून.
1: चला तर ऐकूया ज्ञानेश्वर बोबडे यांनी योगाविषयी कुणाल महाजन यांच्याशी केलेला गप्पा.
2: मित्रांनो नमस्कार. 21 जून हा विश्व योग दिवस 2014 ला भारत सरकारच्या मागणीनुसार युनायटेड नेशनने 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून जाहीर केला. जवळपास 176 देशांनी याला मान्यता दिली. त्यानंतर 2015 ला पहिला योग दिवस थाटामाटात 150 देशामध्ये साजरा करण्यात आला. जी आपल्या भारताची प्राचीन धरोहर आहे ती संपूर्ण जगापर्यंत पोहोचली, जेणेकरून जग जे आहे ते शारीरिक आणि मानसिकरित्या सुदृढ होईल आणि आपलं सुंदर आयुष्य जगण्यासाठी तयार होईल. जो 21 जून आहे हा जगभर जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने आपल्या स्टुडिओमध्ये आज युवा योग शिक्षक कृणाल महाजन आलेले आहेत. ते मास्टर इन योगा, त्याचबरोबर त्यांनी योगशास्त्रामध्ये नेट सुद्धा क्वालिफाय केलेली आहे. त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया की योग म्हणजे काय आणि योग करण्याची किंवा आसनं करण्याची योग्य पद्धती कोणती आहे, योग जे आहे ते केव्हा करावेत, त्याचबरोबर युवक आणि योग हे समीकरण थोडंसं वेगळं पडतं, त्याच्याबद्दल सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार कुणाल.
3: नमस्कार.

0: प्रणाली अशी सर्वसामान्य व्याख्या असू शकते. मात्र योगाचे जे निर्माते आहेत महर्षी पतंजली ज्यांनी पतंजल योग सूत्र लिहिलं, त्यांनी आपल्या पतंजल योग सूत्रामध्ये असं म्हटलंय समत्वम योग उच्चते. याचा अर्थ आपलं जीवनशैली आपला स्तर हा योगाच्या माध्यमातून आपण उंचावू शकतो.
1: बरोबर आहे सर. योग जो आहे त्याच्यामध्ये भरपूर गोष्टींचा अंतर्भाव होतो, जसं आसनं असतील आणखी काही गोष्टी असतील, तर योगामध्ये काय काय आहे याच्याबद्दल सांगा.
0: जी, मी आता मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला हेच म्हटलं की योग म्हणजे केवळ आसन आणि प्राणायाम असा सर्वसामान्यांचा भ्रम झालेला असतो. मात्र जसं जसं आपण योगात प्रवेश करतो तसं तसं आपल्याला कळतं की योग ही शाखा आहे ना फार मोठी आहे. योगामध्ये यम सांगितलेत, नियम सांगितलेत, आसन. आपल्याला जर वरच्या मजल्यावर जायचं असेल तर आपण एक एक पायरी चढत जातो. तसं आयुष्याची पायरी चढत जात असताना आपल्याला उच्च जीवनाकडे वाटचाल करते. आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, शेवटची अवस्था जी आहे समाधी, सर्व योग्यांची इच्छित जी आपण त्याला म्हणतो की शेवटपर्यंत पोचायचंय म्हणजे समाधीपर्यंत पोचायचंय, तर हे सर्वांचं मिळून योग होतं. तर जो सर्वसामान्यांचा ग्रह आहे की योग म्हणजे केवळ आसनं, काहीतरी आसनं करायची आणि प्राणायाम, तर केवळ तेवढं नसून फार मोठी आणि समर्पक व्याख्या योगाची आहे.
1: सर, आता योग जो आहे तो एक शास्त्र म्हणून आपण शिकतो.
0: जी,
1: तर मग तुम्ही समाधीचा उल्लेख केलाय.
0: जी,
1: तर शास्त्रीय दृष्ट्या समाधी म्हणजे काय म्हणता येईल?
0: शास्त्रीय दृष्ट्या समाधी म्हणजे सर्वोच्च आनंद. यामध्ये आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन होतं, शरीराच्या सर्व संवेदना जातात, मन आणि बुद्धी इथे लय पावते आणि एक परम सुखाची अनुभूती समाधी अवस्थेमध्ये प्राप्त होते, जी सर्वसामान्यांना त्या ठिकाणपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट योगाच्या माध्यमातून घेणे आवश्यक आहे.
1: सामान्यपणे जर विचार केला कृणाल तर असं म्हणता येईल की खूप चांगलं कॉन्सन्ट्रेशन व्यक्तीमध्ये निर्माण होते आणि तो योग्य प्रकारे विचार करू शकतो.
0: सामान्य भाषेत सांगायचं तर समाधीची एक आपण असं म्हणूया की लहान मुल आहे, अतिशय चंचल असतं, खोडकर वृत्ती त्याची असते, पण जसं जसं तो मोठा होत जातो, जसं त्याला समज येत जाते, तसा तसा तो एक मॅच्युअर होत जातो, परिपक्व होत जातो. त्याचप्रमाणे योग साधक वेगवेगळे आसन प्राणायाम करता करता परिपक्वतेच्या दिशेने जातो. विद्यार्थ्याची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते, चंचलता कमी होते योग साधनेच्या माध्यमातून. आणि जी एकाग्रता साधली जाते त्याला आपण सर्वसामान्य भाषेमध्ये समाधी म्हणू शकतो.
1: बरोबर आहे. त्याची एक वेगळी व्याख्या न घेता योग्य मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असा मनुष्य जर निर्माण होऊ शकत असेल तर त्याला आपण समाधी म्हणू शकतो. आणखी एक प्रश्न असा येतो की आसन, योगाचा आसन हा खूप मोठा भाग आहे.
0: जी,
1: आणि सामान्य नागरिकांपर्यंत तो आसन आणि प्राणायाम हे दोनच भाग मोठ्या प्रमाणात जातात. आसनाबद्दल सांगा की आपल्याला योग्य प्रकारे आसनं काही त्रुटी न करता जो आसन करतो त्याला नुकसान न होता त्याला फायदा होईल अशा पद्धतीनं योग्य पद्धतीनं आसनं कशी करावीत.
0: शिक्षण घेत असताना त्यात महर्षी पतंजलींचं एक स्तोत्र नेहमी आमच्या समोर येतं. त्या आसनाबद्दलचं त्यांचं स्तोत्र असं आहे की स्थिरम सुखम आसनम. ज्या अवस्थेमध्ये तुम्हाला स्थिरता आणि सुखकारकरित्या तुम्ही बसू शकाल तेच तुमचं आसन. म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारचं आसन करा किंवा बघा किंवा प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्या, जोपर्यंत तुम्ही त्या आसनामध्ये स्थिर होत नाही, त्या आसनामध्ये तुम्हाला सुखदायक संवेदना येत नाही, तोपर्यंत ते आसन तुमचं व्यवस्थित लागलं नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला की आसन कसं करावं किंवा काय, तर तुम्ही आसन करत असताना वेगवेगळे प्रकारचे आसनं सांगितलेत. कोणतंही आसन करत असताना तुम्हाला सुखकारकरित्या त्या आसनामध्ये बसता आलं पाहिजे आणि दीर्घकाळ.
1: एक आणखी आहे सर की आसन करत असताना श्वासाचं खूप महत्व असतं. आपला श्वास जो असतो त्याचं खूप महत्व असतं, तो केव्हा घ्यावा केव्हा सोडावा हे त्या आसनावर निर्भर असतं.
0: जी, बरोबर.
1: याबद्दल थोडंसं सांगा की आसन करत असताना श्वास जे आहे त्याचं महत्व कशा प्रकारे आहे.
0: जी, आसन करत असताना श्वासाचं महत्व तर फार अबाधित आहे. की कुठल्याही प्रकारचं आसन करत असताना तुम्ही आसनाच्या स्थितीमध्ये असताना पुढची कृती करत असताना ती श्वास घेऊन करायची आहे की श्वास सोडत केली पाहिजे. थोडंसं एक उदाहरण देऊन सांगतो की आपण दैनंदिन आयुष्यामध्ये श्वासाशिवाय पर्याय नाही. आपण श्वास घेत असतो पण आपल्या कामामध्ये आपण इतके व्यस्त असतो की आपलं लक्ष श्वासाकडे जात नाही. श्वास ही अनैच्छिक असलेली क्रिया आहे, ती निसर्गातच आपली सुरू असते. मात्र आसन करत असताना उदाहरणार्थ समजा मग पवनमुक्तासन घेतलं, पवनमुक्तासनाच्या चौथ्या स्टेजला आपण मान उचलून कपाळ जेव्हा दोन्ही गुडघ्यांना लावतो त्यावेळेस जर श्वास सोडला तर आपलं पोट शिथिल होईल. पोट शिथिल झाल्यामुळे आपण आसन अधिक घट्ट पकडू शकतो. सूर्यनमस्काराच्या अनेक स्टेप आहेत, यात सुद्धा श्वासाला फार महत्व दिलं गेलं आहे. श्वास घेत आपण वर यायचं, श्वास सोडत आपण खाली जायचं. तर प्रत्येक आसनाच्या त्या कृतीवरती श्वास डिपेंड आहे की

0: तुम्ही श्वास घेत आसन घेतलं पाहिजे की श्वास सोडत आसन केलं पाहिजे.
1: बरोबर आहे. मग यासाठी तुम्हाला काय वाटतं की एखाद्या व्यक्तीने हे जर आसन करत आहे तर योग्य त्याचं मार्गदर्शन घेतलंच पाहिजे.
0: जी जी, आम्ही तर असं म्हणतो की अनेक लोक आम्हाला बघायला मिळतात की ते टीव्हीवर बघून कुठल्या प्रकारचे आसनं कुठल्या प्रकारचे प्राणायाम करतात, पण आम्हाला असं वाटतं की योग्य गुरुच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊनच तुम्ही आसन प्राणायाम या सर्व क्रिया करायला हव्यात. तुमचं एखादी आसन करत असताना चुकत असेल तर त्याचे फायदे होण्याच्या ऐवजी तोटे देखील होऊ शकतात. त्याचप्रमाणे प्राणायाम सुद्धा तसंच आहे की योग्य रीतीने श्वास तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही जर त्यात चुकी केली तर तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. म्हणून योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही प्राणायाम आणि आसन हे सर्व शिकून मगच त्याचं प्रत्यक्ष घरी प्रॅक्टिस करू शकतात.
1: कुणाल, तुम्ही आता सूर्यनमस्कार याबद्दल बोललात. सूर्यनमस्कार म्हणजे सर्व आसनांचा राजा
0: जी
1: असं आपल्याला म्हणता येईल. तर सूर्यनमस्कार जर हा एकच जरी आसन
0: जी
1: व्यक्तीने केलं तर सर्व आसनं कमी जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. तर या सूर्यनमस्कारामुळे कोणते फायदे व्यक्तीला होऊ शकतात?
0: सूर्यनमस्कार हे सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे. किंबहुना आम्ही तर असं म्हणू की आजचे युवक सिक्स पॅक्स आणि या सगळ्या गोष्टींकरता व्यायामाकडे वळलेले आहेत. तर व्यायाम आणि योग यांचा दुवा साधणारा प्रकार आम्ही सूर्यनमस्काराकडे बघू शकतो.
1: अच्छा
0: जी. आणि सूर्यनमस्कारामुळे शरीराच्या सर्व अवयवांवर आपण त्याचा परिणाम होताना बघू शकतो. म्हणजे सामान्य भाषेत म्हणायला गेलं तर डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत असलेल्या सर्व अवयवांना ते एका प्रकारे ताण आणि शिथिलता दोघी प्राप्त करून देतं.
1: अच्छा, एक आणखी मला विचारू असं वाटतंय की वयोगट जे आहेत आपले वेगवेगळे, बालक असेल, युवक असेल, वृद्ध असतील, त्यांच्यानुसार काही वेगवेगळे आसन आहेत का? असतील तर ते थोडंसं सांगा की बालकांनी कोणते आसन करावेत, युवकांनी कोणते आसन करावेत किंवा वृद्धांनी कोणते आसन करू नये.
0: जी,
1: याबद्दल थोडंसं सांगा.
0: आपण तीन स्टेप मानूया वयाच्या, की बाल्यावस्था, तरुण अवस्था आणि वृद्धावस्था. बाल्यावस्थेचा जर विचार केला तर बालकाची शिथिलता शरीराची फार जास्ती असते. त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा व्यायाम किंवा कुठल्याही प्रकारचा योग बिनधास्त आणि अतिशय समर्पक पद्धतीने करू शकतात. मात्र या ठिकाणी आपण एक असा विचार करूया की शिक्षण त्यांचं सुरू आहे, त्यांची चंचलता असते, वाढतं वय असतं, क्युरियोसिटी असते नसतं, तर या ठिकाणी काही तोलात्मक आसनं जर या मुलांनी केली तर तोलात्मक आसनामुळे एकाग्रता वाढण्यास फार मदत मिळते. तोलात्मक आसनं म्हणजे ज्या आसनांमध्ये शरीराचा तोल सांभाळावा लागतो.
1: अच्छा,
0: अशा आसनांना आपण तोलात्मक आसनं म्हणू शकतात. सर्वात सुंदर उदाहरण द्यायचं तर ध्रुव बाळाचं. ध्रुव बाळाने ज्या आसनामध्ये उभा राहून तपश्चर्या केली त्या आसनाला ध्रुवासन मानलं गेलंय. आसन अतिशय सोपं आहे. एका पायावर उभा राहून दुसरा पाय गुडघ्यात वाकवत दुसऱ्या मांडीला म्हणजे गुडघ्याजवळ तो लावायचा आहे, दोन्ही हात सरळ वर नमस्कार स्थितीमध्ये. तर यामध्ये दृष्टी एकाग्र ठेवावी लागते एका ठिकाणी आणि तोल जो आहे तो शरीराचा तोल सांभाळावा लागतो. हा तोल सांभाळण्याची जी कसरत आहे त्यामध्ये एकाग्रता साधली जाते आणि मुलांसाठी अशी जी तुलात्मक दोन तीन आसनं जी आहेत, नटराजासन आहे, ध्रुवासन आहेत, या अशा आसनांमुळे त्यांचं तोल सांभाळून एकाग्रता त्यांची फार सुंदर वाढेल. दुसरा घटक जो आहे योग. तर युवकांना आजकाल आपण म्हणतो की व्यायामाची क्रेज आहे, सगळी क्रेज आहे, तरी पण व्यायामामध्ये शरीर ताठर होतं तर योगामध्ये तुमचं शरीर शिथिल होतं आणि एक विशिष्ट प्रकारचा टोन बॉडीचा त्यात साधला जातो. त्यामध्ये केवळ शारीरिकच नाही तर मानसिक स्थैर्य सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं. म्हणजे शरीर आणि मन यात तरुणांना साधता येऊ शकतं.
1: यात युवकांनी कोणती आसनं करावीत? म्हणजे तुम्ही सांगितलं की कॉन्सन्ट्रेशन, त्यांचं एकाग्रता वाढावी यासाठी.
0: युवकांनी सूर्यनमस्कार करू शकतो. सूर्यनमस्काराचे वेगवेगळे आसन 12 अंकी किंवा 10 अंकी ते करू शकतो. त्यानंतर भुजंगासन आहे, सर्वांगासन आहे, हलासन आहे, ज्यामुळे आपल्या सर्व शरीराला त्याचा अतिशय सुरेख असा उपयोग होऊ शकतो. काही युवकांमध्ये देखील काही थोडेफार आजार असतात, ताणतणाव असतो. हा ताणतणाव घालण्यासाठी ते प्राणायामाचा वापर करू शकतात. प्राणायामामुळे मन शांत होतं, शरीर शिथिल होतं, मन हलकं होतं.
1: कृणाल, आता वृद्ध व्यक्ती आहेत
0: जी,
1: असं सांगतात की काही आसनं वृद्ध व्यक्तीने करू नये.
0: जी,
1: त्यांनी ठराविकच आसनं करावी कारण ते वय त्यांचं त्या पद्धतीचं असतं. तर कोणती आसनं ही वृद्धांनी करू नये?
0: तसं जर शरीर साथ देत असेल, शरीर जास्ती जखडलं नसेल तर वृद्ध देखील सर्व प्रकारची आसनं करू शकतात. पण वाढतं वय असतं, शरीर असतात, वेगवेगळे आजार जडलेले असतात, तर काही आजारांवरती काही आसनं ही निषिद्ध मानली गेली आहेत. त्याचा योग्य अभ्यास करून योग्य मार्गदर्शकाकडे शिकून तशी आसनं केली पाहिजे. काही सूक्ष्म हालचाली फार महत्वाच्या आहेत. जसं गुडघ्याची वाटी झिजली असते, अनेक प्रकारचे सांधिवात असतात, गुडघे दुखणे वगैरे, तर सूक्ष्म हालचालींच्या माध्यमातून धीरे धीरे का होईना या हालचाली करून ते सांधे जे आहेत ते व्यवस्थित

0: देऊ शकतात.
1: हलके फुलके जे आसन आहेत योग्य मार्गदर्शकाच्या निरीक्षणाखाली त्यांनी करावी.
0: जी
1: एक आणखी आता हे जग खूप फास्ट झालंय, म्हणजे आता आपण बघतो की 30 वर्षाच्या युवकाला हार्ट अटॅक आलाय, 25 वर्षाच्या युवकाला डायबिटीजचे प्रॉब्लेम निर्माण झालेत, बीपीचे प्रॉब्लेम निर्माण झालेत. तर योग याबद्दल काही सांगतं का, म्हणजे योगामध्ये या सर्व ज्या बाबी आहेत होऊ नयेत म्हणून काही सांगितलंय का?
0: जी जसं मी सुरुवातीला सांगितलं की योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची कला आहे सर्वसामान्यांच्या भाषेत आपण म्हणायला गेलं तर. आणि आता तुम्ही जे म्हटलात की जग फास्ट झालंय, अनेक आजार जडलेले आहे, तर ही बदललेली जीवनशैली, बदललेली लाईफस्टाईल, फास्ट फूड खाण्याचे, जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढलेत, नैसर्गिक जे अन्न स्रोत आहेत ते मनुष्याने हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत वगैरे असं जे आपण म्हणतो, बाहेर रोडावरचं खाणे, अति आहारी जाणे, म्हणजे मोबाईलच्या आहारी गेले, मद्याच्या आहारी गेले, काही शोक लागतात, तर ह्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार उद्भवत आहेत. आणि योग म्हणतं जसं आपण म्हटलं की योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची कला आहे, तर योगामध्ये व्यसनांपासून मनुष्याला योग दूर नेतं. एक शरीराचा एक विशिष्ट टोन सांभाळला जातो, मानसिक आणि शारीरिक स्थैर्य या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून युवकांनी आणि पूर्ण लहानापासून तर थोरापर्यंत सर्वांनी योगाकडे वळलं पाहिजे असं आम्ही योग शिक्षक सर्वांना नेहमी सांगत असतो.
1: म्हणजे हे जर योगाकडे वळले तर यांच्या ज्या वाईट सवयी आहे ह्या दूर होऊन एक चांगली जीवनशैली त्यांना प्राप्त होऊ शकेल.
0: जी जी अतिशय बरोबर.
1: आता कुणाल आपला कार्यक्रम हा युवावाणी आहे.
0: जी
1: ठीक आहे, योगनं माणसाला शारीरिक मानसिक खूप फायदे आहेत.
0: जी
1: पण रोजगाराच्या संदर्भामध्ये युवकांना योग शिक्षणाचा कोणता फायदा आहे?
0: जसं आता बघायला गेलं तर शैक्षणिकीच्या मध्ये BA इन योगा, MA इन योगा, डिप्लोमा नॅचरोपॅथी, नॅचरोपॅथीचे काही कोर्सेस सुरू झालेले आहेत. आणि हे जी कोर्सेस आहेत हे व्यावसायिक स्वरूपातले आहे. म्हणजे पारंपरिक शिक्षण आणि व्यावसायिक कोर्सेस यामध्ये फरक आहे. योगाचं शिक्षण घेत असतानाच तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळू शकतात, रोजगाराच्या संधी मिळू शकतात. तुम्ही व्यक्तिगत योगा शिकवणी सुरू करू शकतात, तुमचं स्वतःचं योग सेंटर तुम्ही सुरू करू शकतात. किंवा जसं मी म्हटलं की MA इन योगानंतर नेट तुम्ही क्वालिफाईड होताय योग विषयामध्ये, तर प्राध्यापक, असिस्टंट प्राध्यापकाची संधी तुम्हाला मिळू शकते. भविष्यात शासनाने जर विचार केला तर सर्व शाळेमध्ये योग विषय हा सक्तीचा होऊ शकतो. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना PT चा तास हा कंपल्सरी असतो, त्याप्रमाणे योगाचा तास देखील कंपल्सरी होऊ शकतो. आणि अशा वेळेस मग सर्व शाळेमध्ये योग शिक्षकाची नितांत आवश्यकता आहे. म्हणजे जर विचार केला तर युवकांनी जर रोजगाराच्या संधी आत शोधण्याचा प्रयत्न केला तर योगापासून रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत,
1: एक चांगलं जीवन मिळू शकतं आणि आर्थिक स्थैर्य पण.
0: जी
1: आता योग 150 देशांमध्ये पोहोचला आहे, त्याच्यामुळे कदाचित येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला विदेशामध्ये सुद्धा योग शिक्षक लागतील.
0: हो अतिशय, म्हणजे आता सुद्धा तुम्हाला फार संधी की तुम्ही यात जर उच्च शिक्षण घेतलं आणि तुमच्या भाषेवर तुमचं जर प्रभुत्व असलं, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलं, किंवा ज्या देशाची जी भाषा आहे ती तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला, तर त्या देशामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही योगाचे क्लासेस घेऊ शकतात, तिथच्या लोकांना सुद्धा तुम्ही योग शिकवू शकतात. आणि आम्ही तर असं म्हणतो की भारतापेक्षा योगाचा प्रचार हा विदेशात जास्ती झालाय, त्यामुळे विदेशातील जे लोक आहेत हे योगाप्रती फार सजग झालेत, फार जागृत झालेत. इथे जर 100 लोक योग करणारे.
2: आकाशवाणी समाचार के साथ मैं जागृति शर्मा. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व की सराहना की है. उन्होंने आज कहा कि श्री मोदी ने विश्व नेताओं के साथ अपने दूरदर्शी शासन और संपर्क के जरिए वैश्विक मंच पर भारत की प्रतिष्ठा को बढ़ाया है. राष्ट्रपति ने मोहन चरण मांझी सरकार के 2 वर्ष पूरे होने के अवसर पर ओडिशा के मयूरभंज जिले के रायरंगपुर में एक जनसभा में ये बात कही. प्रधानमंत्री मोदी भी कार्यक्रम में उपस्थित रहे. श्री मोदी ने कहा कि केंद्र सरकार की योजनाओं से सशक्त होकर आदिवासी समुदाय भारत के विकास में सक्रिय योगदान दे रहे हैं. श्री मोदी ने पूर्वी भारत के विकास में तेजी लाने के उद्देश्य से केंद्र सरकार के पूर्वोदय दृष्टिकोण का उल्लेख किया.
3: ओडिशा में आर्थिक गतिविधियां, निवेश और उद्योगों को आकर्षित करने का सामर्थ्य आज नजर आ रहा है. केंद्र सरकार का विजन है पूर्वी भारत के विकास से भारत का विकास. इसलिए हम पूर्वोदय की नीति पर काम कर रहे हैं. जिस पूर्वी भारत को कांग्रेस के दौर में पिछड़ेपन का पर्याय बना दिया गया था, आज वो प्रगति का प्रवेश द्वार बन रहा है.

0: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटरवर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.
1: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
2: मानिनी या चित्रपटातलं बहिणाबाई चौधरी यांचं गीत ऐकूया. हे गीत संगीतबद्ध केलंय वसंत पवार यांनी. मुख्य स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतकी किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना। त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे।
1: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था। हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
2: याबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत। 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर सुद्धा। आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम। यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: देशस्य शत प्रतिष्ठित स्थानेषु अन्ताराष्ट्रिय योग दिवसस्य विशेष कार्यक्रमाणाम् आयोजनं विधास्यति। राष्ट्रपतिपदासीना द्रौपदी मुर्मू श्वः मध्यप्रदेशस्य जबलपुर नगरे राज्यस्तरीयस्य अन्ताराष्ट्रिय योग दिवसस्य कार्यक्रमे मुख्यातिथिरूपेण स्थास्यति। कार्यक्रमः प्रातः सार्ध सप्तवादनतः सदर क्षेत्रस्य गैरिसन ग्राउण्ड इत्यत्र आरप्स्यते। अद्य सायंकाले राष्ट्रपतिः तत्र प्राप्स्यति, यत्र राज्यपालः मंगूभाई पटेलः विमानस्थानके तस्याः स्वागतं करिष्यति। भारतं सोमवासरादारभ्य द्विदिवसीयं ब्रिक्स राष्ट्रिय सुरक्षा परामर्शदानां सम्मेलनम् आयोजयति। अस्य सम्मेलनस्य अध्यक्षः राष्ट्रिय सुरक्षा परामर्शकः अजीत डोभालः भविष्यति। भारत ऋतु विज्ञान विभागेन श्वः पर्यन्तम् उपहिमालयीय पश्चिम बंगस्य सिक्किम राज्यस्य च पृथक् पृथक् स्थानेषु अत्यधिक वृष्ट्यै रक्तवर्णीया पूर्वसंचेतना प्रदत्तास्ति। ऋतुविभागेन दिने केरल माहे तमिलनाडु पुदुच्चेरी करैक्कल प्रदेशेषु पूर्वोत्तर भागेषु च प्रचण्ड वृष्टेः पूर्वानुमानं प्रकटितम् अस्ति। हरियाणा चण्डीगढ़ पंजाब दिल्ली उत्तराखण्ड पूर्वी मध्यप्रदेश जम्मू कश्मीर लद्दाख हिमाचल प्रदेशेषु च विद्युद्योतनेन सह मेघगर्जनस्य संभावना ऋतुविभागेन प्रकटिता। बिहार आन्ध्रप्रदेश उत्तरान्तरिक कर्नाटक तेलंगाना विदर्भ अण्डमान निकोबार द्वीपेषु च आगामि दिनद्वयोः एतादृशी स्थितिः भविष्यति। ब्राजील देशः अद्य फिलाडेल्फिया क्रीडांगणे हैती देशस्य उपरि 3-0 इत्यंकैः सहजतया विजयं प्राप्य फीफा विश्वकप क्रीडायां स्वस्य प्रथमं विजयम् अभिलिखितम् इति वार्ताः।
1: दोनशे 62.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। 6:30 झाली आहेत। आता आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। रूपरेषेनंतर लगेचच 6:35 लोकसंगीत, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 आमचं घर आमचं शेत या शेतीविषयक कार्यक्रमात मासेमारी नौकांची निगा याविषयी डॉ वैभव येवले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आणि हवामानावर आधारित कृषी सल्ला। 8:15 गझल, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय संस्कृत पत्रिका संस्कृत भारती आणि 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम हे 3 कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। हे होते आमच्या आजच्या या दुसऱ्या सभेतले काही ठळक कार्यक्रम। आता आमच्या उद्याच्या कार्यक्रमांविषयी। उद्या रविवार दिनांक 21 जून 2026। उद्या आमच्या पहिल्या सभेत 6:30 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोलकाता येथे संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाचं प्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। सकाळी 6:05 मंगलप्रभात, 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत, 9:30 बाल जगत, 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात दत्तात्रय काणे यांचं गायन राग शिवमत भैरव, 11:05 आपली आवड। दुपारच्या सत्रात आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जाणारे कार्यक्रम याप्रमाणे, 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम, 1:05 गीत बहार, 1:40 बृहन्मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके आणि 2:30 नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीत। हे होते आमच्या उद्याच्या पहिल्या सभेतले काही ठळक कार्यक्रम।

उद्यामच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या, 5:30 युववाणी हा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 6:10 गीतबहार, 6:30 आयसीसी T20 महिला विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत भारत आणि साऊथ आफ्रिका या संघादरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड मँचेस्टर इथं खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते फक्त रेडिओ सेटवरून सहक्षेपित करू. तसंच मोबाईल ॲपवर संध्याकाळी 6:30 गंमत जम्मत हा बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम, 6:55 आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून,

संध्याकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात प्रदीप तेंडुलकर यांचं सबसंत संग महिमा या आख्यानविषयावरती कीर्तन, 8:15 लोकसंगीत, 9:15 स्पॉटलाईट दिल्ली केंद्रावरून, रात्री 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेत प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रूपरेषा आत्ताच आपण ऐकलीत.

2625.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 6:35 झाली आहेत. आता लोकसंगीत. प्रथम देवदत्त साबळे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत ऐकूया.

0: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
1: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला. उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.

0: सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोप जाईल.
1: शुभ बोला हो. काय
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

सुदेश भोसले आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ऋषीराज यांचं. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: .47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन, रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले, परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला. प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली. यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या 1,500 कोटी रुपयांच्या विविध कामांचं भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झालं. 7व्या

0: शतकातल्या या प्राचीन मंदिराच्या परिसरातल्या सुमारे 41 छोट्या मोठ्या मंदिरांचं संरक्षण करून हा येत्या 6 महिन्यांच्या आत विकसित केला जाणार आहे, असं शहा यावेळी म्हणाले.
1: यहां पर जो कॉरिडॉर बनेगा 1500 करोड़ की लागत से बनेगा, 28,058 वर्ग मीटर भूमि पर बनेगा और 7वीं शताब्दी में स्पष्ट रूप से आकार लिया हुआ ये मंदिर फिर से एक नए जोम और ऊर्जा के साथ विश्व भर के देश भर के अंबाबाई के भक्तों के स्वागत के लिए तैयार हो जाएगा.
0: हा विकास आराखडा भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच कोल्हापूरच्या धार्मिक सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
2: संपूर्ण भारतामध्ये एक सांस्कृतिक पुनर्जागरण होताना दिसतंय. पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीकडे आमच्या परंपरेकडे आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत आणि आमचं जे आराध्य दैवत आहे, ज्या आराध्य दैवताने आमच्या संपूर्ण या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद दिला, अशा आराध्य दैवतांचं पुनरुज्जीवन करण्याचं कार्य चाललेलं आहे. मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मंदिराच्या परिसराचं काम होणार आहे.
0: 3 टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या या मंदिराच्या विकास आराखड्याअंतर्गत दर्शन मंडप, अन्नछत्र, मंदिर आणि देवस्थान समिती कार्यालय, स्वतंत्र शौचालय ब्लॉक्स, चप्पल स्टँड, दुकानं, एम्फी थिएटर, माहिती केंद्र, सुरक्षा चौकी, मल्टीपर्पज हॉल, पोलीस स्टेशन, प्रथमोपचार केंद्र, वेदपाठशाळा, भोजनगृह आणि मोठ्या क्षमतेचा वाहनतळ उभारण्यात येणार आहेत. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
3: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
0: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले, त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठेट प्रसारणानंतर प्रसारित होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन विविध प्रकारे साजरा होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये आजच आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. केंद्रीय संचार ब्युरो अहिल्यानगर यांच्या वतीनं योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक योग दिनानिमित्त हिंगोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात काढण्यात आली। यात शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्या नीट परीक्षा असल्याने आजच धुळे जिल्ह्यात योग दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला। काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि सात इतर आरोपींची मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली। सरकारी पक्षाची पूर्ण भिस्त माफीचा साक्षीदार असलेल्या पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली। हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली।

0: जन कल्याण के।
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी।
2: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र।
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी।
2: सादर करते विवेक पानखडे।

0: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.
1: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
2: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
3: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.
4: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 7:15 होत आहेत. आता वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं थेट वितरण करण्यात आलं. या रोजगार संलग्न प्रोत्साहनातून देशाच्या रोजगार आणि उद्योग क्षेत्राला बळकटी देणाऱ्या या योजनेशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण केलं. खरं तर ही योजना मात्र कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांनाही एकाच वेळी थेट प्रोत्साहनपर लाभ देणारा देशातला पहिलाच अभिनव आणि पथदर्शी उपक्रम ठरला आहे. अर्थात हे घडून आलंय ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वामुळे. ही योजना म्हणजे निव्वळ रोजगार योजना नाही तर व्यावसायिक आयुष्याची वाटचाल सुरू करणाऱ्या युवा वर्गाच्या पाठीशी केंद्र सरकार कायम ठामपणे उभं असल्याची ग्वाही देणारं आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देणारं माध्यम असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. या अनुषंगानंच या पथदर्शी योजनेविषयी प्रधानमंत्री काय म्हणाले ते ऐकूया त्यांच्या शब्दात.
1: दुनिया आज भारत की युवा शक्ति की चर्चा कर रही है. भारत के टैलेंट, स्किल और पोटेंशियल की चर्चा सब दूर हो रही है. दुनिया भारत के युवाओं की क्षमता को भली भांति पहचानने लगी है.

त्यांना सामाजिक सुरक्षा काय, सोशल सिक्युरिटी काहीच नाही. म्हणून सरकार अशा वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत सोशल सिक्युरिटी देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. महाराष्ट्रामध्ये सुदैवाने आपल्याकडे राज्याची इनोव्हेशन सोसायटी आहे, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आहे. ही एक नोडल एजन्सी आहे जी सगळ्या इनोव्हेशनला किंवा आंतरप्रेनरियल जी काही सिस्टीम आहे त्याला चालना देते, मग त्याच्यासाठी पॉलिसी डिझाईन करते, सबसिडी डिझाईन करते. महाराष्ट्राला स्वतःची स्टार्टअप पॉलिसी आहे. महाराष्ट्रामध्ये इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट फंड नावाचा एक निधी आहे, तोही वापरून आज अनेक स्टार्टअप त्याच्यामध्ये उदयाला येत आहेत आणि प्रस्थापितही होत आहेत. आता महाराष्ट्राचं जे MSME सेक्टर आहे हे जवळजवळ राज्याच्या GDP मध्ये त्याचा 40% वाटा आहे आणि एकंदर आत्ता त्या सेक्टरनी जवळजवळ 1.5 कोटी लोकांना रोजगार दिलेला आहे. मग हे रोजगार या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये निश्चितच वाढतील याच्यात काहीच शंका नाही. आणि याचा थेट फायदा आता जो दिसतो आहे तो IT सेवा, त्याच्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग, त्याच्यानंतर चर्मोद्योग की ज्याच्यामध्ये जे लेबर इंटेन्सिव्ह म्हणतो आपण, श्रमकेंद्री उद्योग.

0: पडण्यास शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक मासेमारी फेरीनंतर नौका ह्या गोड्या पाण्याने धुणे व त्याला गंजरोधक उपाय करणे आवश्यक असते.
1: नक्कीच. आता आपण बघतो की नौकेचा जो तळ आहे तो सारखा म्हणजे प्रत्येक म्हणजे आपली बोट पाण्यात असल्यामुळे पाण्याशी त्याचा संपर्क येत असतो, तर या नौकेच्या तळभागाची नियमित स्वच्छता का करणं गरजेचं असतं?
0: समुद्रात असताना नौकेच्या तळभागाला शेवाळ, शिंपले आणि इतर सागरी जीव चिकटतात. त्यामुळे काय होतं की नौकेचे वजन वाढते आणि त्यामुळे पाण्यातील त्याचा प्रतिकार वाढतो, तसेच नौकेचा वेग कमी होतो, परिणामी त्यावर जो इंधनाचा खर्च हा जास्ती होतो. त्यामुळे तळभाग नियमित स्वच्छ ठेवल्यास नौकेची कार्यक्षमता वाढते, त्याप्रमाणे इंधनाची बचत होते आणि इंजिनावरील बचत होते आणि बोटीच्या तळभागाची झीज ही कमी होते. साधारणपणे वर्षातून एकदा किंवा आवश्यकतेनुसार हा रंग पुन्हा लावावा.
1: समुद्रात जाण्यापूर्वी नौकेची कोणती तपासणी करणं गरजेचं असतं?
0: आपण जर बघितलं समुद्रात मच्छीमारीला जाण्यापूर्वी नौकेवरील इंजिन, इंधन, बॅटरी, सुरक्षा उपकरणे, जाळी, दोरखंड, प्रकाश व्यवस्था, तसेच काही अवजारे असतात, GPS, VHF रेडिओ आणि हवामान अंदाज देणारी उपकरणे, याची सखोल तपासणी करणे आवश्यक असते. हे कशामुळे करायचं आपल्याला, की यामुळे अनेक अपघात होऊ शकतात. छोटं आपण याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी अपघात होऊ शकतात. त्यामुळे मासेमारीला जाण्यापूर्वी हा नियम प्रत्येक मच्छीमाराने पाळला पाहिजे. बोटीची नौकेची योग्य तपासणी करूनच आपण मच्छीमारीला जायचं आहे.
1: बरोबर. आता इंजिनाची नियमित देखभाल ही का गरजेची असते?
0: आपण जर बघितलं तर इंजिन हे नौकेचं हृदय मानलं जातं. इंजिन जर व्यवस्थित चालत नसेल तर समुद्रात अडकण्याचा धोका निर्माण होतो. इंजिन ऑइल, कूलिंग सिस्टीम, इंधन फिल्टर, बेल्ट आणि बॅटरी याची नियमित तपासणी केल्यास इंजिनची कार्यक्षमता टिकून राहते व वेळेवर सेवा केल्यास इंजिनचे आयुष्यही वाढते.
1: बरोबर. आता इंजिन ऑइल वेळोवेळी बदलणं हे सुद्धा गरजेचं असतं, नाही का? तर त्याविषयी जरा सांगा.
0: आपण जर बघितलं तर इंजिन चालू असताना त्यामधील अनेक भाग हे एकमेकांशी घर्षण करत असतात. इंजिन ऑइल हे ते घर्षण कमी करून इंजिनमध्ये जी उष्णता निर्माण होते ती नियंत्रणात ठेवते. कालांतराने ऑइल दूषित होते, त्यामुळे त्याची गुणवत्ता कमी होते. त्यामुळे उत्पादकाने दिलेल्या कालावधीनुसार इंजिनचे ऑइल बदलणे आवश्यक असते.
1: जसं आपण बघितलं की इंजिन ऑइल हे सुद्धा बदलणं गरजेचं असतं, तर आता इंधन प्रणालीची योग्य देखभाल ही कशी करायची?
0: इंधन टाकीत पाणी, गाळ किंवा अशुद्धता साचल्यास इंजिनमध्ये बिघाड होऊ शकतो. त्यामुळे इंधन टाकी स्वच्छ ठेवणे, फिल्टर नियमित बदलणे आणि गळती जर असेल तर ती दुरुस्त करणे हे करणे गरजेचं आहे. तसेच दर्जेदार इंधन वापरणेही तितकंच महत्वाचं आहे.
1: बरोबर. मग अशीच तुम्ही म्हणालात की नौकेवरील महत्वाचं उपकरण म्हणजे विद्युत उपकरण, तर या बॅटरीची योग्य काळजी कशी घ्यायला हवी?
0: नौकेवरील सर्व विद्युत उपकरणे ही बॅटरीवर अवलंबून असतात, त्यामुळे बॅटरीचे टर्मिनल स्वच्छ ठेवणे, बॅटरीची चार्जिंगची पातळी तपासणे, गंज होऊ न देणे या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. तसेच बॅटरीची योग्य देखभाल केल्यास आपत्कालीन परिस्थितीतही उपकरणे व्यवस्थित कार्य करतात.
1: नौकेतील विद्युत यंत्रणांची देखभाल सुद्धा आवश्यक असते, नाही का?
0: बरोबर.
1: तर त्याविषयी सुद्धा आपल्या श्रोत्यांना सांगा.
0: केवळ प्रकाश व्यवस्था, नेव्हिगेशन उपकरणे तसेच संप्रेषण साधने विद्युत यंत्रणेवर चालतात. खराब वायरिंगमुळे शॉर्ट सर्किट किंवा आग लागू शकते, त्यामुळे नियमित तपासणी करून खराब तारा किंवा जोडणी त्वरित बदलणे आवश्यक असते. त्यामुळे संभाव्य धोका हा कमी होऊ शकतो.
1: बरोबर. सध्या आपण बघतोय की सगळ्या नौका या किनाऱ्यावर ओढून ठेवलेल्या आहेत, तर त्या दृष्टीने या सगळ्या उपकरणांची कशी देखभाल आपल्या मच्छीमारांनी घ्यायला हवी?
0: तर आपण जर बघितलं तर मासेमारीचा बंदी कालावधी आहे. या बंदीच्या कालावधीमध्ये समुद्राच्या किनारीच्या बोटी आलेल्या आहेत त्यांची व्यवस्थित निगा राखणे, त्यांना कुठले भाग खराब झाले असतील ते दुरुस्ती करणे, इंजिनचे व्यवस्थित ऑइल चेकअप करणे किंवा इंजिनची दुरुस्ती करणे, या सर्व गोष्टी आपण आपल्याला करणं शक्य आहे.
1: नक्कीच. त्याचबरोबर मासेमारी जाळ्यांची देखभाल ही कशी करायची?
0: जाळी ही मच्छीमारांची सर्वात महत्वाचं साधन आहे. वापरानंतर जाळी स्वच्छ धुवून सावलीत वाळवावी. फाटलेले भाग त्वरित दुरुस्त करावेत. योग्य साठवणूक केल्यास जाळ्यांचे आयुष्य वाढते आणि मासेमारीतील नुकसान हे कमी होते. आपलं
1: जसं आपण बघतो यांची तपासणी करणं गरजेचं असतं का?
0: याचा मुख्य वापर आपण नौका बांधण्यासाठी, जाळी टाकण्यासाठी आणि अँकरिंगसाठी दोरखंडचा वापर करतो. झिजलेले दोरखंड जर तुटले तर अपघात होऊ शकतो, त्यामुळे त्याची नियमित तपासणी व आवश्यकतेनुसार बदल करणे हे आवश्यक असते त्याच्यामध्ये.
1: आता नौकेवरील डेक सुरक्षित ठेवण्यासाठी कोणती आपल्या

0: मच्छीमारांनी काळजी घ्यायला हवी?
1: नौकेचा डेक हा नेहमी स्वच्छ आणि कोरडा ठेवावा. मासे, बर्फ किंवा तेल सांडले असल्यास ते लगेच साफ करावे. घसरट डेकमुळे अपघात होणे शक्यता असते. तसेच रेलिंग आणि पायऱ्यांचीही नियमित तपासणी करावी, त्यामुळे कुठलाही अपघात घडू नये याकरताही काळजी घेणं गरजेचं आहे.
0: सर, आपण बघतो की नौकेवरती सुरक्षा उपकरणांचा सुद्धा समावेश असतो, तर यांचं नेमकं महत्त्व काय आहे?
1: आपण जर बघितलं तर समुद्रामध्ये काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर ही सुरक्षा उपकरणे आपल्याला उपयोगी पडतात. त्यामध्ये लाईफ जॅकेट, लाईफ बोया, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार पेटी, फ्लेअर्स आणि आपत्कालीन संप्रेषण साधने नेहमी कार्यक्षम स्थितीत ठेवावीत. त्यामुळे जेव्हा आपत्कालीन परिस्थिती होते त्यामुळे या साधनांचा आपल्याला नक्कीच उपयोग होतो.
0: आता VHF रेडिओ आणि GPS यांचं नौकेवरचं महत्त्व काय आहे त्याविषयी?
1: VHF रेडिओद्वारे आपण इतर किंवा बचाव यंत्रणेशी संपर्क साधता येतो. आणि जे GPS आहे, GPSमुळे आपल्याला नौकेचे अचूक स्थान समजते. त्यामुळे खराब हवामान किंवा आपत्कालीन परिस्थितीत ही उपकरणे आपल्याला जीवदान ठेवू शकतात आणि आपल्याला तात्काळ मदत ही भेटू शकते.
0: आपण बघतो की मासेमारी करत असताना वेळोवेळी हवामानाचा अंदाज जाणून घेत असतात आपले मच्छीमार बांधव, तर हे घेणं आवश्यक आहे का खरंच?
1: आपण जर समुद्रातील हवामान अतिशय वेगाने बदलत असते. वादळ, उंच लाटा किंवा जोरदार वारे याचा पूर्वानुमान मिळाल्यास मच्छीमार सुरक्षित निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे मच्छीमारी करत जाताना आपण हवामान खात्याचे जे काही इशारे असतात किंवा जे त्यांचे काही सूचना असतात याचं आपण तंतु पालन करूनच आपण मच्छीमारीला खोल समुद्रात जायचं आहे.
0: बरोबर. आता नौकांना जो गंज येतो तो टाळण्यासाठी काय उपाय करता येतील?
1: नौकाला गंज जो येतो त्याकरता आपल्याला पहिले नौका ह्या गोड्या पाण्याने धुणे गरजेचं आहे. त्याला गंजरोधक रंग वापरणे, जो काही खराब भाग गंजला वगैरे असेल तो त्वरित बदलणे आणि धातूच्या भागांना नियमित ग्रीस लावणे हे गंज नियंत्रणासाठी उपयुक्त उपाय आहेत.
0: आता ड्राय डॉकिंग म्हणजे काय आणि ते का आवश्यक असतं?
1: मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की आता मच्छीमारी बंद आहे, त्यावेळेस नौका या पूर्णपणे बाहेर आणल्या जातात समुद्र किनारी. त्यावेळेस आपण त्याची पूर्ण तपासणी करायची आहे आणि बाहेर काढून त्याची संपूर्ण तपासणी आणि दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेला ड्राय डॉकिंग असे म्हणतात. या प्रक्रिये दरम्यान तळभागाची स्वच्छता, रंगकाम, रचनात्मक तपासणी केली जाते. आणि ही जी ड्राय डॉकिंग पद्धत आहे यामुळे ही दीर्घकालीन सुरक्षितेसाठी एक अत्यंत आवश्यक आहे.
0: मासेमारी बंदी कालावधीमध्ये नौकेची देखभाली कशी करायची?
1: मान्सून काळ हा देखभालीसाठी सर्वोत्तम काळ असतो, कारण या काळामध्ये मासेमारी बंद असते. या काळात नौका ह्या सुरक्षित ठिकाणी ठेवून त्याची इंजिन सेवा, रंगकाम, जाळी दुरुस्ती आणि विद्युत यंत्रणांची तपासणी करणे आपल्याला शक्य होते. आणि ते केल्यामुळे जो आपला हंगाम सुरू होईल त्यावेळेस बोट सुस्थितीत आपल्याला मासेमारीसाठी वापरता येऊ शकते.
0: नक्कीच. नियमित देखभाल कसा होतो?
1: नियमित देखभालीमुळे बघितलं आपण तर जी काही भविष्यामध्ये मोठी दुरुस्ती होणार आहे त्याचा खर्च टाळता येतो. तसेच इंधनाची बचत होते, मासेमारीसाठी जे उपलब्ध दिवस असतात ते वाढतात आणि आपले जे उत्पन्न जे मासेमारीपासून मिळणार आहे त्यामध्ये वाढ होते. त्यामुळे हे दीर्घकालीन आर्थिक आपल्याला लाभ ह्या
0: कारणची सुरक्षितता यांचा नेमका संबंध कसा आहे?
1: योग्य देखभाल केलेली नौका समुद्रात अधिक सुरक्षित असते. इंजिन बिघाड, आग, गळती किंवा बुडण्याचा धोका त्यामुळे कमी होतो. मच्छीमारांचा जीव आणि जी काही मालमत्ता आहे सुरक्षित राहते ती.
0: बरोबर. देखभाल नोंदवही ठेवणं गरजेचं आहे का, त्याचं काय महत्व आहे?
1: देखभाल नोंदवही ठेवणं एक अत्यंत महत्वाचं आहे, कारण यामध्ये आपण नौकेसाठी केलेली प्रत्येक दुरुस्ती असेल, ऑइल बदली केलेलं असेल, तपासण्या काही केलेल्या असतील बोटीच्या, तसे त्यांच्या सेवा यांच्या सगळ्या नोंदी ठेवल्यास पुढील देखभालीचे नियोजन करणे सुलभ जाते. त्यामुळे आपल्याला की आपण कोणती गोष्ट कधी केलेली आहे ती आपल्याला सहजपणे उपलब्ध होते.
0: आता आधुनिक तंत्रज्ञान हे नौकांच्या देखभालीत कशी मदत करत असते?
1: आधुनिक तंत्रज्ञानामध्ये जर आपण बघितलं तर GPS आहे, फिश फाइंडर आहेत, इंजिन मॉनिटरिंग प्रणाली आणि डिजिटल कम्युनिकेशन साधने ही नौकेची कार्यक्षमता वाढवतात. योग्य वापर आणि देखभाल केल्यास या उपकरणाचा आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होतो.
0: सर, आता शाश्वत मत्स्य व्यवसायासाठी नौकेची देखभाल ही कशी उपयुक्त ठरत असते?
1: चांगल्या स्थितीतील नौका कमी इंधन वापरतात, त्यामुळे आपली इंधनाची बचत होते. तसेच जर इंजिन जर चांगलं असेल तर त्यामधून प्रदूषण कमी प्रमाणात बाहेर पडते.

0: आणि संसाधनाचा कार्यक्षम वापर करता येतो, त्यामुळे पर्यावरण संरक्षणासही मदत होते.
1: नक्कीच. सर, नौकांची नियमित तपासणी करताना कोणती काळजी आपल्या मच्छीमार बांधवांनी घ्यायला हवी?
0: नियमित तपासणीमुळे मोठे नुकसान आपल्याला टाळता येते. लहान बिघाड हा वेळेत दुरुस्त केल्यास मोठ्या खर्चापासून बचाव होतो. मुख्यत्वे तपासणी करताना पुढील गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. यामध्ये तळभागात भेगा आहेत का, गंज किंवा कूज इंजिन व्यवस्थित चालते आहे का, बॅटरी चार्ज आहे का, लाईट किंवा वायरिंग योग्य आहे का, इंधन गळती होत आहे का. ह्या तपासणीमुळे आपल्याला फायदे काय होतात तर आपल्याला समुद्रातील अपघात कमी होतात, नौकेचे आयुष्य वाढते, मासेमारी अधिक सुरक्षित होते आणि दुरुस्तीवरील खर्च आपला कमी होतो.
1: नक्कीच. आता या सगळ्या ज्या आपण नौकेची काळजी घ्यायची याविषयी बोलतोय, तर यासाठी मच्छीमारांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे का आणि ते का आवश्यक असतं?
0: यासाठी प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये प्रशिक्षणामध्ये महत्वाचे गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत की समुद्रातील सुरक्षितता कशा पद्धतीने घेतली जाते, तसेच जी काही आधुनिक उपकरणं आपण मच्छीमारीसाठी वापरतो त्याचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे याचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. इंजिनची दुरुस्ती, एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये इंजिन जर खराब झालं किंवा काही त्यामध्ये प्रॉब्लेम आला तर ती दुरुस्ती कशी करायची याचं प्रशिक्षण आवश्यक आहे. तसेच हवामानाची माहिती समजून घेऊन आपल्याला मासेमारी कशा पद्धतीने करायची आहे हे पण प्रशिक्षण घेणं मच्छीमारांनी गरजेचं आहे.
1: नक्कीच. आत्ताच तुम्ही म्हणालात की हवामानाचा अंदाज घेऊन त्यांनी मासेमारी करायला हवी, नाही का? म्हणजेच आपण बघतोय की निसर्ग हा लहरी झालेला आहे आणि त्यामुळेच आपल्याला जर हवामानाचा अंदाज अचूक कळला तर आपण निर्णय चांगले घेऊ शकतो. सर, आता कोणकोणत्या आधुनिक उपकरणांचा वापर या मासेमारी नौकांसाठी केला जात असतो?
0: आपण जर बघितलं तर आजकाल मासेमारी ही खूप प्रगत होत चाललेली आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या उपकरणांचा समावेश केला जातो. यामध्ये पहिला आहे तो GPS आहे. GPS हा कशासाठी की योग्य दिशेचा अंदाज घेण्यासाठी याचा मदत होते. दुसरा आहे फिश फाइंडर, म्हणजे मासेमारीला जाण्यापूर्वी माशांचे थवे कुठे आहेत त्या पद्धतीने आपल्याला तिथे मासेमारी करण्यासाठी जाणं शक्य होतं आणि आपल्याला मासेमारी चांगल्या प्रमाणात करता येते. तिसरा आहे वायरलेस सेट. वायरलेस सेटचा उपयोग प्रामुख्याने इतर नौका ज्या आहेत त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी उपयोग होतो. काही आपत्कालीन परिस्थितीमध्ये किनाऱ्याशी संपर्क उपयोग केला जातो.
1: नक्कीच. शेवटी आपल्या मच्छीमार बांधवांना तुम्ही कोणता संदेश द्याल?
0: शेवटी मी एवढंच म्हणेन की मासेमारी नौका ही मच्छीमारांच्या कुटुंबाचा आधार आहे. तिची नियमित काळजी, वेळेवर दुरुस्ती आणि सुरक्षा नियमांचे पालन केल्यास सुरक्षितता, उत्पादन क्षमता आणि आर्थिक समृद्धी या तिन्ही गोष्टी साध्य होऊ शकतात. म्हणून सुरक्षित नौका, सुरक्षित मच्छीमार आणि समृद्ध मत्स्य व्यवसाय हा संदेश प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे.
1: नक्कीच. तेव्हा मच्छीमार बांधवांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की मासेमारी नौकांची काळजी घेणं ही गरजेची आहे. सध्याचा जो हंगाम आहे तो मासेमारी बंदीचा असल्यामुळे आपल्याकडे चांगला कालावधी आहे की ज्यामध्ये आपण आपल्या नौका सुस्थितीत आणू शकतो. सर, आज आपण इथे आलात आणि मासेमारी नौकांची काळजी कशी घ्यायची याविषयीची सविस्तर माहिती आपल्या सर्व मच्छीमार बांधवांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व

0: आपले आभार मानते, धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
2: मासेमारी नौकांची निगा याविषयी डॉक्टर वैभव येवले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. मंडळी आता ऐकूया श्रीकांत नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे कोळी गीत.

पर्जन्यमान आणि जमिनीतल्या ओलाव्याची उपलब्धता लक्षात घेऊन गरजेनुसार नदी, नाले, विहिरी, शेततळी किंवा इतर उपलब्ध जलस्रोतांचा वापर करून संरक्षक सिंचन द्यावं. संरक्षक सिंचन देण्यापूर्वी तणांचं योग्य वेळी नियंत्रण करावं. नागली किंवा वरी रोपवाटिकेच्या वाढीच्या कालावधीमध्ये सुद्धा ही गोष्ट लक्षात घेऊन योग्य वेळी संरक्षक सिंचन द्यावं, तसंच तणांचंही नियंत्रण करावं. मंडळी, खतं देण्यासाठी आंब्याच्या झाडाच्या विस्ताराच्या आतल्या भागामध्ये 45x60 cm रुंद आणि 15 cm खोल वर्तुळाकार चर खोदावेत. नवीन आंबा लागवडीसाठी 1x1x1 m आकाराचे खड्डे खणून त्यामध्ये चांगली सुपीक माती, 3-4 गमेली कंपोस्ट किंवा आणि वाळवीच्या नियंत्रणासाठी 50 g क्लोरोपायरीफॉस भुकटी यांचं मिश्रण भरावं. पावसाळ्याच्या सुरुवातीला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी शिफारस केलेल्या जातींची निरोगी कलम लावावीत. काजू लागवडीसाठी सुद्धा चौरस पद्धतीनं 7x7 m अंतरावर 60x60x60 cm आकाराचे खड्डे खणावेत. खड्ड्यामध्ये वरची सुपीक माती, 2 g शेणखत, 1 kg सिंगल सुपर फॉस्फेट आणि वाळवीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक खड्ड्याला 50 g क्लोरोपायरोफॉस ही भुकटी मिसळून मग खड्डे भरावेत. नवीन सुपारी लागवडीसाठी 60x60x60 cm आकाराचे खड्डे 2.7x2.7 m अंतरावर खणावेत. या खड्ड्यांमध्ये उपलब्ध पालापाचोळा, 20 kg शेणखत किंवा कंपोस्ट खत, 500 g सिंगल सुपर फॉस्फेट, 60 g 5% कार्बारील पावडर आणि चांगली माती यांचं मिश्रण भरून मग लागवड करावी. सुपारीची लागवड शक्यतो जून महिन्यातच करावी. पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी लागवड ऑगस्ट महिन्यामध्ये करता येते. मंडळी, नारळामध्ये खतं देण्यासाठी झाडाच्या विस्ताराच्या आतल्या भागामध्ये वर्तुळाकार चर खोदावेत. तसंच नवीन नारळ बाग लागवडीसाठी 2 ओळींमध्ये 2 रोपांमध्ये 7.5x7.5 m अंतर ठेवून मग लागवड करावी. 1x1x1 m आकाराचे खड्डे खणावे. तळा सुरू व्हायच्या सुमाराला खड्ड्यांच्या तळाशी पालापाचोळा टाकून त्यावर 10 kg शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकावं. पृष्ठभागावरची सुपीक माती, 2 kg सिंगल सुपर फॉस्फेट याचंही मिश्रण भरावं. त्यानंतर खड्ड्याच्या मध्यभागी रोपाची लागवड अशी करावी की नारळ जमिनीच्या पृष्ठभागापेक्षा सुमारे 30-45 cm खाली राहील. नारळ लागवडीसाठी जून ते जुलै हा अतिशय योग्य हंगाम आहे. प्रति एकर सुमारे 70 रोपे लावता येतात. मंडळी, आता जाणून घेऊया भाजीपाल्याविषयी. पुरेसा पाऊस झाल्यानंतर जमिनीमध्ये उगवण आणि रोपांची चांगली वाढ होण्यासाठी आवश्यक तो ओलावा उपलब्ध झाला की मगच काकडी, चिबूड, पडवळ, दोडकं, कारलं, लाल भोपळा, दुधी भोपळा आणि घोसाळी या वेलवर्गीय भाजीपाला पिकाची लागवड सुरू करावी. बियाणांची पेरणी करताना प्रत्येक आळ्यामध्ये 2 kg शेणखत आणि 50-60 g मिश्र खत मातीत मिसळून द्यावं. रोपावस्थेतील मर किंवा खोडकूच या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक 2 g प्रति आळ्यामध्ये शेणखतामध्ये मिसळून टाकावं. उगवण झालेल्या वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये वाढीच्या कालावधीमध्ये कमी पाऊस किंवा पावसाचा खंड पडल्यास पर्जन्यमान व जमिनीतल्या ओलाव्याची उपलब्धता लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार संरक्षक सिंचन द्यावं. यासाठी नदी, नाले, विहिरी, शेततळी किंवा इतर उपलब्ध जलस्रोतांचा वापर करावा. संरक्षक सिंचन देण्यापूर्वी तणांचं वेळेवर नियंत्रण करावं. मंडळी, आता जाणून घेऊया पशुसंवर्धनाविषयी. तापमानामध्ये काही प्रमाणात वाढ असल्यामुळे पशुधनाला दिवसभर पुरेशा प्रमाणात स्वच्छ, ताजं आणि थंड पिण्याचं पाणी उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून शरीराचं तापमान संतुलित राहील. उष्माघाताचा ताण कमी करण्यासाठी 1% गूळ आणि 0.5% मीठ यांचं द्रावण स्वतंत्रपणे तयार करून चाऱ्यावर शिंपडावं. मंडळी, पशुधनाप्रमाणेच कुक्कुटपालनामध्ये सुद्धा तापमान वाढीचा परिणाम दिसून येऊ शकतो. यासाठी कुक्कुटपालन शेडमध्ये पाण्याची भांडी वाढवावीत आणि पक्ष्यांना स्वच्छ, थंड पिण्याच्या पाण्याचा सतत आणि पुरेसा पुरवठा होईल असं पाहावं. कोंबड्यांवरील उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी

0: मंडळी, सध्या आपण पाहत आहोत की हवामान हे सातत्याने बदलत आहे. तेव्हा अशा हवामानात शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामं कशी करायची? चला हे जाणून घेऊया आपल्या हवामानावर आधारित कृषी सल्ल्यामधून.
1: नमस्कार मंडळी, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 21 जूनपर्यंत काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 21 जून रोजी तापमानात किंचित घट अपेक्षित आहे. या कालावधीत कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 27 ते 28 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. विस्तारित श्रेणी अंदाजानुसार कोकण विभागात 21 ते 27 जून दरम्यान पर्जन्यमान हे सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत उत्तर आणि दक्षिण कोकण विभागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल, तसंच किमान तापमानसुद्धा सरासरीपेक्षा जास्त असेल. आता जाणून घेऊया कृषी सल्ला. मंडळी, भात रोपवाटिकेच्या वाढीच्या कालावधीमध्ये कमी पाऊस किंवा पावसाचा खंड पडला असेल तर

0: त्यांना सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा खाद्य द्यावं. तर मंडळी, हा होता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार तयार करून प्रसारित करण्यात आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विद्यापीठाचं केंद्र, कृषी विज्ञान केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.
1: हवामानावर आधारित कृषी सल्ला आत्ताच आपण ऐकलात. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. याबरोबरच आजच्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आमचं घर आमचं शेत हा शेतीविषयक कार्यक्रम आपण ऐकलात. निवेदन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

0: श्रोते हो तुमच्या आवडत्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
1: दर मंगळवारी बुधवारी गुरुवारी
2: शनिवारी आणि रविवारी
0: शेती पशुसंवर्धन
1: मत्स्य संवर्धन कीर्तन
2: आणि गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
1: असे विविध रंगी कार्यक्रम आपण ऐकाल
2: संध्याकाळी 7:30
0: तेव्हा जरूर ऐका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
2: अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
3: तुम्हाला माहित आहे का केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतकी किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना. त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे.
4: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था. हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा.
3: 12 वर्षे विश्वासाची विकासाची जनकल्याणाची.
5: श्रोते हो दर मंगळवारी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
6: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
5: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
6: सादर करते विवेक पान.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

2.6746 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। देशातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ। वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन। लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळं इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद। आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंड सोबत। प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला। प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी 9.44 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली। यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्य व्यवसाय आणि पशुसंबंधी अनेक विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे। पीएम किसान सम्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं। यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले। आदिवासी समुदाय देशाच्या विकासाच्या प्रवासात महत्वाची भूमिका निभावत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। ओदिशामध्ये मोहनचरण मांझी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रायरंगपूर इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते। यावेळी प्रधानमंत्र्यांनी 47,000 कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मूळ गावी मयूरभंज जिल्ह्यात पहाडपूर इथं भेट दिली। भारतीयांचं सामर्थ्य, समृद्धी, स्वाभिमान आणि आत्मविश्वास

0: वाढवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षांच्या कार्यकाळात भारत आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित केल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. केंद्र योजनांचा तपशील गोयल यांनी यावेळी मांडला. गणपतीपुळाजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले, त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बेडकिनमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभा मंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू, 16 जण जखमी झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉकड्रिल आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारी
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2 लाख कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या जगभरात साजरा होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईसह देशातल्या 12 मुख्य शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 210 पेक्षा अधिक भारतीय दूतावासांसह जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 5 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राज्यातही विविध ठिकाणी योगदिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत.
0: होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने आज जाहीर केलं. लेबनॉनवरील इस्रायलच्या सुरू असलेल्या लष्करी कारवाया आणि प्रामाणिकपणे आपल्या वचनांचे पालन करताना अमेरिकेला अपयश आल्याने हा निर्णय घेतल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने म्हटले आहे. ही कथित आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशारा कमांडने सरकारी वाहिन्यांद्वारे दिला आहे. दरम्यान दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. भारतातर्फे नवनीत कौर आणि दीपिकानं प्रत्येकी 2 तर नेहा आणि ऋतुजा पिसाळनं प्रत्येकी 1 गोल झळकावला. भारताची गोलरक्षक सवितानं उत्तम कामगिरी करत भारताचा बचाव अभेद्य ठेवला. यजमान न्यूझीलंडनं अमेरिकेविरुद्ध नियमित वेळेत 1-1 अशी गोल बरोबरी साधल्यानंतर शूट ऑफमध्ये 4-1 गोलनं विजय साकारत अंतिम फेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तान विरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका भारतानं आज 3-0 अशी जिंकली. चेन्नईत झालेल्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्ताननं दिलेलं 219 धावांचं आव्हान भारतानं केवळ 28 षटकं आणि 4 चेंडूत 1 गडी गमावत पार केलं. भारताचे सलामीवीर यशस्वी जयस्वालनं नाबाद 110 तर रोहित शर्मानं 79 धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या अफगाणिस्तानचे 5 गडी भारताच्या प्रसिद्ध कृष्णानं केवळ 23 धावात बाद केले. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 10:30 नेदरलँड्सचा सामना स्वीडन बरोबर होणार आहे. अमेरिकेत ह्युस्टन इथं ही लढत होत आहे. आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात ब्राझीलनं हैतीवर 3-0 गोलनं विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. देशातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट UG फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंडसोबत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: .47.47 अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 8:15 झाली आहेत. आता गझल. प्रथम राहत इंदोरी यांची रचना, गायक आणि संगीतकार जगजीत सिंग.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

कैप भोपाली यांची रचना आपण ऐकलीत. गायक आणि संगीतकार होते ए हरिहरन. आता ऐकूया नदीम परमार यांची रचना, गायक आणि संगीतकार जगजीत सिंग.

याबरोबरच गझल हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रतीक्षा वाद्यसंगीतात.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 8:45 समाचार संध्या, न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय संस्कृत पत्रिका संस्कृत भारती आणि 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.